दिवस रात दोए दाई दाया खेलें सगल जगत, चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म हदू।